love it. Oh, what a song, man. Oh, ho, ho, ho, ho, ho. हमने तुमको दिली दे दिया मेरी जान, ये भी ना पूछा